0: bring it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
2: Kasa kai mandali?
5: Kasa kai mandali?
1: Kasa kai mandali? Kasa kai mandali?

मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ORM फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे आणि येस देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ORM फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि येस मंडळी कार्यक्रमाच्या शुभारंभ करणार आहोत बाप्पाच्या नामस्मरणाने आणि विशेषतः देवी भवानीच्या आशीर्वादाने तेव्हा ऐकूया गणाधीशा आणि अष्टमी

रसिक मंडळी हो या संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आणि मराठी गीतांचा बहर चालूच ठेवूया. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या भोलावर विशेषतः तर लावणी तर व्हायलाच पाहिजे आपल्या सगळ्यांसाठी. तेव्हा अरिया आंबेडकर आणि वैशाली सामंत या दोघांचे सुमधुर आवाजात ऐकूया प्रथमतः फुलवंती आणि हुडहुडी.

येस मंडळी कुडिया साल तुम्ही ट्यून इन करत रहा और एम्फीवर तासभराचा कार्यक्रम चालू आहे. एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि येस, जसं आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लग्न सीझन चालू आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी ज्या ज्यांचं लग्न आहे, हळदी आहे, यांच्यासाठी स्पेशल गाणं आम्ही वाजवतो. हळदी गाणं आहे दिग्पाळ आणि रोहित रहूत यांच्या समुद्र आवाजात. याच्यानंतर बॅक टू द ओल्डीज ऐकूया रुपेली वाळूत, अभिजित सावंत आणि विश्वजा यांच्याच मधुर आवाजात.

येस मंडी हो, जसं आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लग्न सीझन चालू आहे आणि कुठल्या रंगाची साडी नेसायची आहे, तर संजू राठोड काय म्हणतो की गुलाबी साडी नेसायचीच. आणि यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया हे गाणं आणि याच्यानंतर ऐकूया शेकी शेकी.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही? घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात आणि समुद्र किनारी आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा और एम फ्री वर्क. तासभराचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. कसं काय मंदिर कार्यक्रम आणि विशेषतः जी जी लोक समुद्र किनारी आहे यांच्यासाठी आम्ही वाजवतो. कोकणाला जाऊया, कोकण दर्शन घेऊया, कोकणाची माणसं साधी बोली आणि याच्यानंतर ऐकूया या कोळीवाड्याची शान.

रसिक मंडळी आपलं वीकेंड एकदम लयभार आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन. सध्या आम्ही वाजवित आहोत रोहित रहूत आणि जुली जोगलेकर यांच्या समुद्र आवाजात. स्वर्गात जाऊया, स्वर्गात आकाशगंगा कसं आहे ते आपण पाहूया आणि याच्यानंतर सुंदरा यांच्या समुद्र आवाजात.

आणि येस म्हणजे हो लय भारी मूड मध्ये या कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत आणि जी जी लोक लग्न मध्ये असणार आहेत ते नक्कीच नाचणार आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा वाजवतो हे दोन अप्रतिम गाणं जे आहे नाचणारा आणि नाचदाना आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद शुभ दिवस आणि नमस्कार.